श्लोक पवन गुरु पाणी पिता माता धरत महत दिवस रात दोय दाई दया खेले सगल जगत चंगे आईया बुरे आईया वाचे धर्म दूर।